0: नवदिल्लीं प्रत्यागतवती। अस्यां यात्रायाम् अनेकानि ऐतिहासिक सोपानानि स्थापितानि, तेषु कस्यापि भारतीय राष्ट्रपतेः मोल्दोवा उत्तर मैसेडोनिया देशयोः प्रथमा आधिकारिक यात्रा, सहैव त्रिदशकानन्तरं रोमानिया देशस्य प्रथमा आधिकारिक यात्रा सम्मिलिता अस्ति। समग्र यात्रावधौ राष्ट्रपतिपदासीना मुर्मुः विभिन्न देशानां राष्ट्राध्यक्षैः सह प्रतिनिधिमण्डलस्तरीय वार्ताः अकरोत्। व्यापार मञ्चान् सम्बोधितवती तथा भारतीय प्रवासी समुदायस्य सदस्यैः सह संवादमपि अकरोत्। प्रशासनं श्वः लोकसभायां सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयकं 20-26 इति प्रस्तुतं करिष्यति। एतत् विधेयकं सोमवासरस्य लोकसभा कार्यसूचौ समाविष्टम्। एतेन सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन निवारण अधिनियमः 20-24 इत्येतस्मिन् संशोधनं भविष्यति। केन्द्रीयमन्त्री डॉ जितेन्द्र सिंहः एतत् विधेयकं लोकसभायां प्रस्तोष्यति। उल्लेखनीयमस्ति यत् गतशुक्रवासरे केन्द्रीयमन्त्रिमण्डलेन प्रश्नपत्रस्य गोप्यताभङ्गे, परीक्षासु च अनुचितसाधनप्रयोगप्रकरणेषु द्रुतन्यायालयानां स्थापनाय, दोषिषु च कठोरतरदण्डविधानं सुनिश्चेतुं प्रारूपविधेयकम् अनुमोदितम्। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य पूर्वाह्ने 11 स्वीय मन की बात इत्येतस्मिन् कार्यक्रमे देशवासिभिः साकं विचार विनिमयं करिष्यति। मन की बात इति मासिक कार्यक्रमस्य इदं 37-100 संस्करणं भविता। अस्य कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः दूरदर्शनस्य च सर्वाभिः वाहिनीभिः प्रसारयिष्यते। अयं कार्यक्रमः आकाशवाणी, दूरदर्शनं, प्रधानमन्त्री कार्यालयः, सूचना प्रसारण मन्त्रालयः इत्येतेषां यूट्यूब वाहिनीष्वपि द्रष्टुं शक्यते इति। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य सायं 4:30 दृश्य श्रव्य परान्तर्जालीय माध्यमेन 26-2000 विकसित वाइब्रेंट विलेज कार्यक्रमस्य सहभागिभिः सह संवादं साधयिष्यति। 20-20 पुरुष क्रिकेट स्पर्धायां भारतेन त्रिस्पर्धात्मक श्रृंखलायाः द्वितीय क्रीडायां जिम्बाब्वे दलं 90 धावनांकैः पराजितम् इति वार्ताः।
1: नमस्कार,
2: आकाशवाणी धारवाड़ा।
1: ನೋಡು, ಇದೇ ನನ್ನ ಫೇವರೇಟ್ ಸೋಪ್, ಮೈಸೂರ್ ಸ್ಯಾಂಡಲ್, ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಕೊಡುವ ಏಕೈಕ ಸಾಬೂನು ಮೈಸೂರ್ ಸ್ಯಾಂಡಲ್ ಸೋಪ್.
3: ಪಾಲಕರೇ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಯಶಸ್ವಿ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಬೇಕೇ? ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕೆಎಲ್ಎಸ್ ವಿಡಿಐಟಿ ಹಳಿಯಾಳ ಇದಕ್ಕಾಗಿ ಸದಾ ಸಿದ್ಧ. ಎಐಸಿಟಿಇ ಹಾಗೂ ಯುಜಿಸಿ ಮಾನ್ಯತೆ, ನ್ಯಾಕ್ ಎ ಶ್ರೇಣಿ, 7 ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕೋರ್ಸ್ಗಳು, 85 ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು, 200 ಸಂಶೋಧನಾ ಲೇಖನಗಳು, 35 ಪೇಟೆಂಟ್ಗಳು, 35 ಕೈಗಾರಿಕೆಗಳೊಡನೆ ಒಡಂಬಡಿಕೆ, ರಾಜ್ಯದ ಪ್ರಪ್ರಥಮ ರಾಯಲ್ ಎನ್ಫೀಲ್ಡ್ ತರಬೇತಿ ಕೇಂದ್ರ, ಎಐ ಆಧಾರಿತ ತರಬೇತಿ, ಸಂಶೋಧನೆಗಾಗಿ 200 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಅನುದಾನ, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ದಾಂಡೇಲಿ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬಸ್ ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪಿಂಕ್ ಬಸ್ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಹಾಗೂ ಮೆಸ್, ಸಿಇಟಿ ಕೋಡ್ E135, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E74.
4: ಏನು ರಂಗ, ಕೈಗೆ ಬ್ಯಾಂಡೇಜು?
5: ಬಿದ್ಬಿಟ್ಟಾಕ, ನಮ್ಮಂತ ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಯಾರ ದಿಕ್ಕು?
4: ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕಾರ್ಮಿಕ ಸಹಾಯ ಹಸ್ತ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಂಡಿದ್ಯಾ? ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕಾರ್ಡ್ ಇದೆ ತಾನೇ? ಆಸ್ಪತ್ರೆ ವೆಚ್ಚಕ್ಕೆ 50,000 ರೂಪಾಯಿ ವರೆಗೆ ಸಹಾಯ ಸಿಗುತ್ತೆ. 18-60 ವರ್ಷದ ಅರ್ಹ ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರು, ಪಾರಂಪರಿಕ ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವವರು, ಅಲೆಮಾರಿ ಅರೆ ಅಲೆಮಾರಿ ಪಂಗಡದವರು ಇಂದೇ KSU.WSSP.Karnataka.gov.in ನಲ್ಲಿ ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯ ಪ್ರಕಟಣೆ.
6: ನಿಮ್ಮ ಬಯಕೆಗಳು ವಜ್ರಾಭರಣಗಳೊಂದಿಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರುತ್ತದೆ?
7: BMW X1 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಮತ್ತು ವಜ್ರಾಭರಣದ ಖರೀದಿಯ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ನ ಮೇಲೆ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ನಿಜವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವೇ?
6: ಈ ಎಲ್ಲಾ ಕನಸುಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಬ್ರಿಲಿಯನ್ಸ್ ಡೈಮಂಡ್ ಜುವೆಲ್ರಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ನೊಂದಿಗೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿ ಆಕರ್ಷಕ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಪಡೆಯಿರಿ.
7: ಕೊಡುಗೆಗಳು July 9-August 9 ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.
2: ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೆಲವು ಪ್ರಕಟಣೆಗಳು ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ. ನಂತರ 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ.

0: बच्चों आओ बैठो। दीदी हमें आज ने प्रत्यय के बारे में समझाइए। हाँ जरूर समझाऊंगी।
1: ने का प्रयोग कब करना चाहिए दीदी?
0: बहुत अच्छा प्रश्न किया तूने। हिंदी व्याकरण में ने प्रत्यय के बारे में जानना आवश्यक है। व्याकरण की दृष्टि से अनिवार्य ही है। ने किस कारक का प्रत्यय है बताओ।
1: ने कर्तकारक का विभक्ति प्रत्यय है ना दीदी?
0: हाँ बिल्कुल ठीक कहा तूने। ने का प्रयोग सामान्य भूतकाल में, आसन्न भूतकाल में और पूर्ण भूतकाल में तब होता है जब क्रिया सकर्मक होती है। जैसे हमने देखा, आपने लिखा था।
1: ಕನ್ನಡ ವ್ಯಾಕರಣ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ನೇ ನಿಯಮ ಬರೋದಿಲ್ಲಲ್ರಿ ದೀದಿ?
0: ಹೌದು, ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿ ನೀನು. ನೇ ನಿಯಮದ ಬಗ್ಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಹಲವಾರು ರೀತಿಯ ದೋಷಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಆಗ್ತೈತಿ.
1: ಮೇ ಏಕ್ ಉದಾಹರಣ ಬತಾತಿ ಹೂ ದೀದಿ.
0: ಹಾ ಬತಾವೋ.
1: ಮೇನೆ ಆಯಿ. ದೀದಿ ಯಹ ವಾಕ್ಯ ಗಲತ್ ಹೇ. ಯಹಾಂ ಕ್ರಿಯಾ ಅಕರ್ಮಕ್ ಹೇ, ಇಸಿಲಿಯೇ ನೇ ಪ್ರತ್ಯಯ ನಹೀ ಆತಾ.
0: हाँ, अरे तुम तो बहुत होशियार लड़की हो, लेकिन यहाँ इसलिए कहना चाहिए कीर्ति. समझ में आया?
1: हाँ दीदी, दीदी मुझे सकर्मक क्रिया के बारे में पता नहीं है.
0: हाँ बताती हूँ. क्रिया से क्या प्रश्न पूछने पर अगर उत्तर मिलता है तो वह सकर्मक क्रियापद, उत्तर नहीं मिला तो वह अकर्मक क्रियापद.
1: अब समझ में आया दीदी. हमने पढ़ा, यह वाक्य सही है.
0: हाँ सही है.
1: ನಾವು ಬಹುವಚನದಲ್ಲಿದೆ, ಆದರೆ ಕ್ರಿಯಾಪದ ಪುಲ್ಲಿಂಗ ಏಕವಚನದಲ್ಲಿದೆ. ಇದು ಹೇಗೆ ಸರಿ ವಾಕ್ಯ ಆಗ್ತೈತ್ರಿ?
0: हाँ, वाक्य में कर्म पद लुप्त हो तो क्रिया हमेशा पुल्लिंग एकवचन में ही रहती है.
1: मैं अब उदाहरण बताती हूँ दीदी. आपने लिखा, तुमने सुना.
0: हाँ ठीक है. जब किसी वाक्य में कर्तकारक चिन्ह युक्त रहता है तब क्रिया का रूप लिंग वचन के अनुसार होता है. जैसे राम ने रोटी खाई, सीता ने फल खाया.
1: मैंने कन्नड़ में एक पुस्तक लिखी है, गोपाल ने साड़ी खरीदी, गीता ने पानी पिया.
0: हाँ सही बताया तूने.
1: ನೇ ಪ್ರತ್ಯಯವನ್ನು ಕರ್ತೃಪದಕ್ಕೆ ಸೇರಿಸಿದ ನಂತರ ಕ್ರಿಯೆಯ ಸಂಬಂಧ ಕರ್ತೃಪದದೊಂದಿಗಿರದೆ ಕರ್ಮಪದದ ಲಿಂಗ ವಚನದನುಸಾರವಾಗಿ ಬರುತ್ತದೆ. ಅಂದಂಗ ಹೌದಲ್ರಿ ದೀದಿ?
0: ಹಾಂ ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿ ನೀನು. ನಾನು ಇಲ್ಲೊಂದಿಷ್ಟು ಶಬ್ದಗಳನ್ನ ಅಂದ್ರೆ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ, ಹಿಂದಿಯೊಳಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾನು ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಖರೀದಿಸಿದೆ, ಗೀತಾ ಹಾಲು ಕುಡಿದಳು. ಈ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಹಿಂದಿಯೊಳಗೆ ಹೇಳ್ರಿ ನೋಡೋಣ.
1: ಮೇ ಬತಾತಿ ಹೂ ದೀದಿ.
0: ಹಾಂ
1: ಮೇನೆ
0: ಬತಾವೋ.
1: ಏಕ್ ಆಮ್ ಖರೀದಾ,
0: ಹ್ಮ್
1: गीता ने पानी पिया. मैं भी कुछ उदाहरण बताती हूँ दीदी. सीता ने चाय पिया, सीता ने पत्र लिखी.
0: ಹಾ ನೀನು ಹೇಳಿದ ವಾಕ್ಯ ತಪ್ಪದಾವ. ಚಾಯ್ ಶಬ್ದ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಐತಿ, ಅದಕ್ಕ ಸೀತಾನೆ ಚಾಯ್ ಪಿ ಅಂತಾಗ್ಬೇಕು. ಪತ್ರ ಶಬ್ದ ಪುಲ್ಲಿಂಗ ಐತಿ, ಅದಕ್ಕ ಸೀತಾನೆ ಪತ್ರ ಲಿಖ ಅಂತಾಗ್ಬೇಕು.
1: ಲಿಂಗದ ಬಗ್ಗೆ ಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿ ಇರಬೇಕು. ಅಂದಂಗಾತ ಹೌದಲ್ರಿ ದೀದಿ?
0: ಹಾ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಪೂರಿ ಜಾನ್ಕಾರಿ ಹೋನಿ ಚಾಹಿಯೇ. ನೇ ಲಗಾನೆ ಪರ್ ವಾಕ್ಯ ಮೇ ಪರಿವರ್ತನ್ ಹೋತಾ ಹೇ. ಜೈಸೆ ವಹ ಅಧಿಕ್ ನೇ, ಉಸ್ನೇ सर्वनाम के रूप में परिवर्तन होता है.
1: वे अधिक ने, उन्होंने, यह अधिक ने, इसने, ये अधिक ने, इन्होंने, कौन अधिक ने, किसने, किन्होंने, जो अधिक ने, जिसने, जिन्होंने, कोई अधिक ने, किसी ने, किन्होंने.
0: हाँ सही कहा तूने. कर्म पद को जब कर्म कारक चिन्ह प्रत्यय लगता है तब क्रिया का संबंध कर्म पद के साथ भी नहीं रहता. क्रिया सदा पुल्लिंग एकवचन में ही रहती है.
1: ನಾ ಇದನ್ನ ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳ್ತೇನ್ರಿ. ಕರ್ಮ ಪದಕ್ಕೆ ಕೋ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಸೇರಿದರೆ ಆಗ ಕ್ರಿಯೆಯ ಸಂಬಂಧ ಕರ್ಮ ಪದದೊಂದಿಗೆ ಕಡಿದು ಹೋಗಿ ಕ್ರಿಯಾಪದ ಸದಾ ಏಕವಚನದಲ್ಲಿಯೇ ಇರುತ್ತದೆ.
0: ಹಾ ಏಕವಚನ ಅಂದ್ರೆ ಪುಲ್ಲಿಂಗ ಏಕವಚನದಲ್ಲೇ ಇರ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು ಕೀರ್ತಿ, ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ.
1: ಗೊತ್ತಾಯ್ತ್ರಿ ದೀದಿ.
0: ಹಾ ಜೈಸೆ ರಾಮನೆ ರಾವಣ ಕೋ ಮಾರಾ, ತುಂ ಭಿ ಉದಾಹರಣ ಬತಾವೋ.
1: ಸೀತಾ ನೇ ಸುಧಾ ಕೋ ಬುಲಾಯಾ, ರಾಮ್ ನೇ ಫಲೋ ಕೋ ಖಾಯಾ.
0: ಫಲೋಂಕೋ ಅಂತ ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಬೇಕು ರುಹಿನ್, ತಿಳಿತಲ್ಲ.
1: ಹ್ಞೂ ರೀ ದೀದಿ.
0: ಹಾ ಅಪೂರ್ಣ ಭೂತ ಕಾಲ ಮೇ ಕ್ರಿಯಾ ಸಕರ್ಮಕ ಹೋನೆ ಪರ್ ಭಿ ನೇ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಕೋ ಕರ್ತೃಪದ ಕೆ ಸಾತ್ ಜೋಡಾ ನಹೀ ಜಾತಾ. ಇಸೆ ಕನ್ನಡ ಮೇ ಅನುವಾದ ಕರೋ.
1: ಅಪೂರ್ಣ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಕ್ರಿಯೆಯು ಸಕರ್ಮಕವಾಗಿದ್ದರೆ ಕರ್ತೃಪದಕ್ಕೆ ನೇ ಪ್ರತ್ಯಯವನ್ನು ಸೇರಿಸುವುದಿಲ್ಲ.